कबीर लागे प्रीत सुजान श्याम, लागे प्रीत सुजान श्याम, बजे लोक हजाम। मोहे लागती ताला भेली, मोहे लाग